0: काय निको गीतापा एता गीत मन सुनले तो हात गोडा न रे निसे डगाई डगाई बाका काय चालासी
1: सते की
0: आर काय
1: हाले ओलप डगाईले मी सायता का
0: ओए आपा एदे तुई जिबाई बाकी ने बोले काईडा गाडी धारी को राइलुस नि कि निजरता कि केनता करलुस नि
1: हे आजकल रे काय गाडी दोरबी आमर त लक्ष्मी बासला छ काय
0: आ लाजी तो कि मन गेर बड़ सस्ता पुनी जतेक दुर गाडी 5 टका
1: आ रे नोले आइटा किन ताई बास लगे चेक ले तो जंती बोल छेंती उतरे दिस अरे काई तुई बट बट